सुनो सदा सुख, जिस तू आवे चित तिस जम नाहि दुख, जिस तू आवे चित तिसके काड़िया, जिसदा करता मित्र सब काज संवारिया, जिस तू आवे चित सो परवान जने, जिस तू आवे चित बहुता तिस धन, जिस तू आवे चित तिस वड परवारिया, जिस तू आवे चित तिन कुल